0: കാവ്യാഞ്ജലിയിൽ ഇതുവരെ കേട്ടത് നാലാങ്കൽ കൃഷ്ണപിള്ളയുടെ കവിത ദീപാർച്ചന, ആലാപനം എസ് ജയ. ആകാശവാണി ദേവികുളം സ്പൈസ് എഫ് എം. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിറിലെ
1: ഇയം ആകാശവാണി സംപ്രതി വാർത്താഹ ശ്രൂയന്താം. പ്രവാചകഹ ജതിന ശർമ്മ. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഹ. സർവകാരേണ സാർവജനിക വിതരണ പ്രണാല്യാഹ ആധുനികീകരണാർത്ഥം 550,000,000,000 രൂപ്യകാണാം കേന്ദ്രീയ പരിവ്യയന സഹ സാർത്ഥക PDS യോജനായാഹ വിസ്താരായ സ്വീകൃതിഹ പ്രദത്ത. സർവോച്ച ന്യായാലയേന മതദാതൃസൂച്യാഹ വിശേഷഗഹന പുനരീക്ഷണായ നിർവാചനായോഗസ്യ അധികാരഹ ന്യായോചിതം അംഗീകൃതം. ദേശസ്യ വിവിധേഷു ഭാഗേഷു വർദ്ധമാനം താപമാനം അവലോക്യ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി നാഗരികാൻ യഥാശക്യം സാവധാനാൻ ഭവിതും സാഗ്രഹം പ്രബോധിതവാൻ. കേന്ദ്രീയാന്വേഷണാഭികരണേന രാഷ്ട്രീയപാത്രതാ സഹ പ്രവേശപരീക്ഷായാഹ പ്രശ്നപത്ര ഗോപനഭംഗ പ്രകരണേ അപരൌ ദ്വൌ അഭിയുക്തൌ നിഗടിതൌ. അപി ച IPL ക്രിക്കറ്റ് പ്രതിസ്പർദ്ധായാം അദ്യ സായം മൊഹാലി നഗരസ്യ ന്യൂ ചണ്ഡിഗഡ് ക്രീഡാംഗണെ സൺറൈസേഴ്സ് ഹൈദരാബാദ് ദലം രാജസ്ഥാൻ റോയൽസ് ദലേന സഹ പ്രതിസ്പർദ്ധിഷ്യതി. അഥ വാർത്താഹ വിശദീകൃത്യ. ആർത്ഥിക പ്രകരണ മന്ത്രിമണ്ഡല സമിത്യ അദ്യ ഷോഡശ വിത്തായോഗസ്യ പുരസ്കാര ചക്രാവധൌ സാർത്ഥക് PDS ഇതി അംരേലാ യോജനായാഹ നിരന്തരതായൈ 350,000,000 രൂപ്യകാണാം കേന്ദ്രീയ വിനിയോഗഹ കരിഷ്യതെ. നവദില്യാം വാർത്താഹരാൻ സംബോധയൻ സൂചനാ പ്രസാരണ മന്ത്രി അശ്വിനി വൈഷ്ണവ അവദത് യത് ഇയം യോജന രാജ്യസംസ്ഥാഭ്യ രാജ്യാന്തർഗത ഖാദ്യാന്ന പരിവഹനായ സാഹായ്യം പ്രദാസ്യതി. സഹൈവ ഉചിത മൂല്യാപണാനാം സുദൃഢീകരണം കരിഷ്യതി. തഥാ ച സാർവജനിക വിതരണ പ്രണാല്യാഹ ആധുനികീകരണേപി സഹയോഗം കരിഷ്യതി.
2: इस प्रोग्राम में तीन बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था उसको बढ़ाने की जरूरत थी तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
1: മന്ത്രിണാ പ്രോക്തം യത് അസ്യാം യോജനായാം കൃത്രിമ മേധായാം ആധാരിതാഹ നിർമ്മല ആശാ സക്ഷമാഖ്യാഹ ത്രയഹ ഘടകാഹ ഭവിഷ്യന്തി. തേന സ്പഷ്ടീകൃതം യത് നിർമ്മലിതി കൃത്രിമ മേധാചാലിതഹ വാസ്തവിക സമയ PDS ലാഭാർത്ഥി പഞ്ജീകരണ മഞ്ചഹ അസ്തി. സഹൈവ ആശാ ഇതി ബഹുഭാഷീയ കൃത്രിമ മേധാ ആധാരിത ജനപരിദേവന നിവാരണ പ്രണാലി തഥാ ച നാഗരിക സംവാദ മഞ്ചഹ വർത്തതെ. एवं च सक्षमः इति कृत्रिम मेधायुक्तम् आपूर्ति श्रृंखला प्रबंधन तंत्रमस्ति. अनेन सहैव आर्थिक प्रकरण मंत्रिमंडल समित्या राज्यांतर्गत खाद्यान्न परिवहन व्ययस्य तथा उचित मूल्यापण विक्रेतृणां लाभांश सीमायाः पूर्तये केन्द्रीय सहायता नियमेषु संशोधनस्य तथा च पूर्ववत वित्तपोषण प्रारूपस्य निरंतरतायाः अपि दृढः निर्णयः कृतः. സർവോച്ച ന്യായാലയേന അദ്യ ഭാരത നിർവാചനായോഗേന പ്രദത്ത മതദാതൃസൂച്യാഹ വിശേഷഗഹന പുനരീക്ഷണസ്യ വൈധത പ്രമാണീകൃത. തേനോക്തം യത് ഏതാദൃശം വിശേഷ പുനരീക്ഷണം നിഷ്പക്ഷ സ്വതന്ത്ര നിർവാചനാനാം സംവൈധാനിക അനിവാര്യതാം സംവർദ്ധയതി. ന്യായാലയേന പ്രതിപാദിതം യത് ജനപ്രതിനിധിത്വ അധിനിയമഃ 50-ഉത്തര-21-ചതുർവിംശത്യധിക-300 അനുച്ഛേദസ്യ നിയമാനുസാരം നിർവാചനായോഗസ്യ പാർശ്വേ വിശേഷഗഹന പുനരീക്ഷണസ്യ പൂർണാ ശക്തിഃ വർത്തതെ. മുഖ്യ ന്യായാധീശസ്യ സൂര്യകാന്തസ്യ തഥാ ച ന്യായാധീശസ്യ ജയമാല്യ ബാഗ്ചിത്യനയോഃ പീഠേന ഏതത് നിർണയവചനം താസാം യാചികാനാം സന്ദർഭേ പ്രഖ്യാപിതം. യാസു ഗതവർഷേ ജൂന മാസേ നിർവാചനായോഗേന ബിഹാര രാജ്യേ വിശേഷഗഹന പുനരീക്ഷണാർത്ഥം പ്രസാരിത അധിസൂചന സമാഹൂത ആസീത്. മുഖ്യ ന്യായാധീശേന സൂര്യകാന്തേന പ്രഖ്യാപിതേ നിർണയപത്രേ സ്പഷ്ടീകൃതം യത് യഥാ സ്വയമേവ വിധിഃ കാരണാനി അഭിലേഖ്യ കേനാപി പ്രകാരേണ കസ്മിന്നപി സമയേ विशेष पुनरीक्षणाय आयोगम अधिकरोति तदा इयं विशिष्टा प्रक्रिया केवलं तस्मात् कारणात् अवैधतां न प्राप्नोति यदेषा सामान्य पुनरीक्षणस्य पारंपरिक प्रक्रियाणां सर्वथा अनुरूपा नासीत्। देशस्य विविधेषु भागेषु वर्धमानं तापमानं अवलोक्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी नागरिकान् यथाशक्यं सावधानान् भवितुं साग्रहं प्रबोधितवान्। एकस्मिन् सामाजिक संजालीय संदेशे श्रीमोदी सर्वान् आद्रीकरणं रक्षितुं गृहात् बहिः गमनावसरे च जलं स्थापितुं परामर्शं प्रदत्तवान्। दैनिक जीवने उष्णताप जनित कष्टानां विषये चिन्तां प्रकटयन् प्रधानमंत्री अवोचत् यत् एतादृशायां ऋतौ संवेदनशीलता एव महत्तरः आधारः भवति। तेन पिपासितेभ्यः चषक परिमितं जलं प्रदातुं परामर्शो प्रदत्तः। सः सर्वान् स्वपरिजनैः आत्मीयैः च सह निरन्तरं सम्पर्कं स्थापयितुं तेषां कुशलवार्तां प्रष्टुं भूरि जलं पातुं मध्याह्ने प्रचण्डे आतपे बहिर्गमनं वर्जयितुं तथा च यथाशक्यं विश्रामं कर्तुं स्मारितवान्। तेन पशुपक्षिणां कृतेऽपि करुणां प्रदर्श्य गृहात् बहिः अलिन्देषु छदिषु आपणेषु तथा कार्यालयेषु जलपूरितं लघुपात्रं स्थापयितुं निर्देशो विहितः। श्रीमोदिना तेषां प्रयासानां भूरि प्रशंसा कृता ये पिपासित जनकल्याणाय स्वगृहाणां आपणानां च बहिः मृत्तिकाघटेषु शीतलं जलं स्थापयन्ति। प्रधानमंत्री सर्वानेतेषु कष्टकरदिनेषु परस्परं करुणा प्रदर्शनार्थं साग्रहं प्रार्थितवान्। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। केन्द्रीयान्वेषणाभिकरणेन राष्ट्रियपात्रता सह प्रवेशपरीक्षा प्रश्नपत्र गोपन भंग प्रकरणे अपरौ द्वौ अभियुक्तौ निगडितौ। अनेन तावत् केन्द्रीयान्वेषणाभिकरणेन अस्मिन् प्रकरणे दिल्ली जयपुर गुरुग्राम नासिक पुणे लातूर अहिल्यानगरेभ्यः एतावता त्रयोदश आरोपिणः निगृहीताः। अस्मिन्नेव क्रमे लातूर वास्तव्यः कश्चन चिकित्सकः डॉक्टर मनोज शिरूरे इत्येषः नीट प्रश्नपत्रभेद प्रकरणे निगडितः। अन्वेषणाभिकरणानुसारं कोचिंग संस्थापकस्य पुत्रेण सह त्रयाणां छात्राणां कृते अभियुक्त पीवी कुलकर्णी इत्यमुना रसायनशास्त्रस्य प्रश्नान् प्रापयितुं मुख्य भूमिका निर्व्यूढा। अपरः निगृहीतः अभियुक्तः तेजस हर्षद कुमार शाहः वर्तते, यः पुणे नगरस्य डॉक्टर अभंग प्रभु मेडिकल अकादमी इति कोचिंग